त्रयाशंद नमो सर्वमाने समर्ति निधाने नमो देव देवे अपेक्षी अपेवे नमो काल काले नमो सर्व पाले नमो सर्व गौणे नमो सर्व पौणे अनंगी अनाथे निरसंगी प्रमाथे नमो पान पाने नमो मान माने